0: रही है की मेघाज दीवे ही एफएम
1: मेहर गल्हा इदुक दिवे ही एफएम निकुन्ननी
2: फिनिपुर
3: मिफाहर गे इदुस वर फोरिक दवान वर मजावान
1: अल्हा इदुगे खास प्रोग्राम
2: फिनिपुर
3: हावीर हतरु गडी फनर
4: ಯವಸ್ ಫಿಲುವಾದಮ ನುವಧಿಯ ಎಕೆಮ್ ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ದಿವೆ ಎಫ್ಎಂ ಟ್ಯೂನ್ ಕೊಂದಮ್ಮ

0: दीदी एफएम के
1: बप्पा दुर्वे बल्लवा
0: कीने भी दरफला
1: अलगोंड बेनुं बप्पा यमी किया दे
0: ऐंता ओके अब क्या दे बप्पा मेंशीन अब क्या
1: दुम फतो के इस्तियो मालु कुरुमुं अंग्याग कैंसर जे हितो के बालिता जे स्ट्रोक जे फुप्पा में के कैंसर जे नेवाला निजामु के बालिता जे गोहरु के कैंसर जे टाइप 2 डायबिटीज जे
0: की बे बापे त किया दिने
1: कोक्कले नुफेन्न गोता सिरुम बप्पा सिगरेट बोकन इंगे कोक्को कोक्को वस्स दुआ कोक्को वरद देरवे बप्पा सिगरेट बोते
0: दरफला बप्पा दिन दुआ हकस दम फतो इस्तेमाल न करान प्रॉमिस इंगे
1: कोक्को वरन उफाच
2: ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ದಿವೆ ಎಫ್ಎಂಗೆ ಅಲ್ಹ ಐದುಗೆ ಖಾಸ ಶೋಧಗೆ ತೆರೆ ಹಿತ್ತ ಕದಿರುಂದೇ ರೀತಿ ಲವತ ಕಾಣುಲ ಈದ ಪುರಿ ಹಮವಾಣಿತ ಮಾಜಿಗೆ ಐದು ಲವತ ಕುಂಫಿಗೆ ಅದುಗೆ ಫೋರಿಗದ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಹಮಯ
3: ಲವತುಗೆ ರೀತಿ ಲೆಂತಕ ಏಗೆ ಫಹತುಗಾವ ಲೆಂಬೆರಿ ಕಮುಗೆ ವಾಹಕ ತಗ್ಗೆ ಇತುರುಂ ರಾಜ್ಯಗೆ ಮಿ ಕುದಿ ಕುದಿ ರತ್ತಗ್ಗ ಕುಲಗದಕೊಂ ಈದು ಫಾಗಕುರಗನ್ ಅಡುವ ಹಾಲುಮಕ್
2: ಈದು ತಿಂದುವಹು ಕೊಮ್ಮಿ ರೇಗ್ಗೆ ವೆಸ್ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ ನೂದಿ ಹೇಗೆ ಮೆಗಹರ್ಟ್ಸ್ ದಿವೆಹೆಫಮ ಟ್ಯೂನ್ ಕೊಲ್ಲ ಈದುಗೆ ಮಿ ಖಾಸ ಫೋರಿಗ ಬ್ಯಾದರಿವೆಲ
3: ಹಮಯಕನಿ ನೂದಿ ಹೇಗೆ ಮೆಗಹರ್ಟ್ಸ್ ದಿವೆಹಿ ಎಫೆಮು
4: ನೋದಿಹ ಎಕೆ ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ದಿವೆಹಿ ಎಫ್ಎಂ.